0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमो नमः. वयम शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE गणसू. संस्कृतम वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहम् अस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड 78 प्रथमं प्रार्थनां वदामः. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूर.

नमस्कार आणि मनीषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे बुधवार 29 जुलै 2026 आणि नेहमीप्रमाणे सर्वात आधी आजचा सुविचार. सकारात्मक विचार, प्रामाणिक प्रयत्न आणि ईश्वरावरील अढळ श्रद्धा हेच यशस्वी जीवनाचे 3 आधारस्तंभ आहेत. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक हे रशियन मॉड्यूल नौकाच्या इंजिनातील बिघाडानंतर तात्पुरते नियंत्रणाबाहेर केले गेले. दिवस होता आजचा. भारत श्रीलंका शांतता करार झाला तोही आजच्याच दिवशी. टीएस पिल्ले मल्याळम लेखक यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला तोही आजच. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था याची स्थापना झाली तीही आजच्याच दिवशी. महायुद्धामुळे 12 वर्षाच्या काळानंतर ऑलिम्पिक स्पर्धांना लंडन मध्ये पुन्हा सुरुवात करण्यात आली तीही आजच. साल होते 1948. टाटा एअरलाइनचे एअर इंडिया असे नामकरण झाले तेही आजच्याच दिवशी. जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरा दरम्यान सुरू झाली. पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कॅडी यांच्या हस्ते विश्रामबाग वाड्यात स्त्री शिक्षणाचे भारतीय उद्गाते म्हणून ज्योतिबा फुले यांचा सन्मान करण्यात आला. घटना आजचीच आहे. साल होत 1852. आता आजचे जन्मदिवस पाहू. संजय दत्त हिंदी चित्रपट अभिनेते यांचा जन्म आजचाच. अनुप जलोटा भजन गायक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. शिद फडणीस व्यंगचित्रकार यांचाही जन्म आजचाच आहे. ब मो पुरंदरे लेखक आणि शिवशाहीर यांचाही जन्म आजच. जे आर डी टाटा भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक. भारतरत्न पद्मविभूषण यांचाही जन्म आजचाच आहे. आर्यभट्ट यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू धोनी 90.4 FM KLE. ई कणसू भक्तिमय स.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली बनुधोनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ठेवून आहात. आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू, ज्यामध्ये मेषरास नवीन संधीचा लाभ होईल. वृषभ रास आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. मिथुन रास मित्रांचे सहकार्य लाभेल. कर्क रास कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. सिंह रास कार्यक्षेत्रात कौतुक मिळेल. कन्या रास आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित दिनचर्या पाळा. हे होतं सहा राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत रहा बनुधोनी 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

मुक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली अनुभवनी 90.4 FM वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. वृश्चिक रास, संयमाने निर्णय घ्या. धनुरास, प्रवासाचे योग संभवतात. मकर रास, वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुंभ रास, नवीन कल्पनांना यश मिळेल. आणि शेवटची मीन रास, कौटुंबिक सुख आणि मानसिक समाधान लाभेल. बारा राशींचं भविष्य पण ऐकलेलं आहे आणि आता एक छानसं भक्ती गीत ऐकत राहू. अनुभवनी 90.4 FM KLE गणसु भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळ मध्ये आता आम्ही निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. मुनीर हुसेन भारतीय क्रिकेटपटू यांची आज पुण्यतिथी. महाराणी गायत्री देवी जयपूरच्या राजमाता यांची पुण्यतिथी आजच. इश्मित सिंग भारतीय गायक यांची पुण्यतिथी आजचीच. जॉनी वॉकर हिंदी चित्रपट विनोदी अभिनेते यांची पुण्यतिथी आजच आहे. सुधीर फडके, अरुणा असफ अली, स्वातंत्र्य सेनानी, भारतरत्न, पद्मविभूषण यांची पुण्यतिथी आजच. ईश्वरचंद विद्यासागर बंगाली समाजसुधारक यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. या उद्या आजच्या पुण्यतिथी. आणि यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र विनोदी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: ही तंत्र मंत्र विद्यार्थ्यांना शिकविता येतात आणि त्यांचा जो सध्याचा अभ्यासक्रम असतो त्यातीलच उदाहरणं घेऊन या पद्धतीनं अभ्यास केल्यास अभ्यास करणं किती सोपं जातं. या तंत्रमंत्रांमुळे किंवा या टेक्निक्समुळं अभ्यास करणं, लक्षात ठेवणं किती सोपं जातं हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येतं आणि मग त्यांना परीक्षेचं टेन्शन येत नाही किंवा परीक्षेत अपेक्षित रिझल्टही मिळतो. आहार, व्यायाम, झोप, ध्यान तंत्र किंवा मेडिटेशन, रिलॅक्सेशन थेरपी, अल्फा श्वसन या सर्वांचाही उपयोग मन स्वस्थ ठेवण्यासाठी होतो. समुपदेशन, परीक्षेबाबतच्या भावनिक समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करता येतं. विशेषतः रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीचा अधिक उपयोग होतो. यालाच विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती असंही म्हणतात. परीक्षेचा मानसिक किंवा भावनिक आणि काल्पनिक सराव हा कसा करायचा आणि स्वतःला परीक्षेसाठी प्रोग्राम कसं करायचं हे शिकून घेतल्यामुळं परीक्षेची भीती वाटतच नाही किंवा परीक्षा हा धोका वाटतच नाही. उलट स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी वाटते आणि परीक्षेचं टेन्शन गायब होतं. सराव परीक्षा, अभ्यास, परीक्षा, टाइम मॅनेजमेंट या सर्वांचं मार्गदर्शन करून सराव परीक्षा दिल्यास परीक्षा हा धोका वाटत नाही, त्याची सवय होते आणि परीक्षेचं टेन्शन कमी होतं. टाइम मॅनेजमेंट, अभ्यासाचं टाइम मॅनेजमेंट, परीक्षेच्या आधी राहिलेल्या दिवसात सर्व विषयांची तयारी होणं, परीक्षेच्या आधीच्या दिवशी 8-10 तासात सर्व अभ्यासाची उजळणी पूर्ण होणं, परीक्षेच्या 3 तासात सर्व प्रश्न शांतपणानं सोडवता येणं, या सर्व गोष्टींची टाइम मॅनेजमेंट किंवा वेळेचं नियोजन हे शिकणं किंवा या बाबतीत एखादा विद्यार्थी कमी पडत असेल तर ते मनोविकास तज्ज्ञांकडून शिकून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तरच वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश अशा प्रकारची तुमची ध्येय किंवा तुमच्या इच्छा आकांक्षा पार पाडता येतात. करिअर मॅनेजमेंट काउन्सिलिंग, MBBS, IIT अशा कोर्सेसना ऍडमिशन मिळवण्याचं टेन्शन घेण्याऐवजी करिअरच्या विविध पर्यायांविषयी समुपदेशन केल्यास भीती व टेन्शन विरून जातं. कारण परीक्षेत विशिष्ट गुण, विशिष्ट कॉलेजला किंवा कोर्सला ऍडमिशन हा अट्टाहास न राहता मी विविध पर्यायांपैकी माझी आवड व क्षमता यानुसार योग्य पर्यायाची निवड करीन आणि त्यामध्ये करिअर करीन हा निर्धार आणि दिलासा मनात राहतो. करिअर बद्दल मनात खात्री वाटली की परीक्षेचं टेन्शन आपोआप कमी होतो. तेव्हा औषधोपचार, सायकोमेट्री म्हणजे मानसशास्त्रीय चाचण्या, कौशल्य प्रशिक्षण करून अभ्यास, स्मरणशक्ती व परीक्षा यांचे तंत्रमंत्र शिकून घेणं, लाईफस्टाईल विषयी मार्गदर्शन म्हणजेच आहार, व्यायाम, झोप, मेडिटेशन किंवा ध्यानतंत्र, रिलॅक्सेशन थेरपी, अल्फाश्वसन हे सर्व शिकून घेणं, समुपदेशन, परीक्षेचा भावनिक आणि काल्पनिक सराव, सराव परीक्षा, टाइम मॅनेजमेंट, करिअर मॅनेजमेंट आणि काउन्सिलिंग अशा अनेक उपायांनी आवश्यक तेथे उपचाराने परीक्षेचं टेन्शन चक्क गायब होऊ शकतं. आणि म्हणूनच मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्त मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KLE वेणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत जेरेट्रिक्स बद्दल, म्हणजेच वृद्धत्व चिकित्सा काय आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. नुकतंच KLE हॉस्पिटलमध्ये एक नवीन डिपार्टमेंट सुरू झालेला आहे, त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि या विषयासंदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत डॉक्टर अंजली मेटगुटमट, ज्या HOD प्रोफेसर जिरॅट्रिक मेडिसिन KLE जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज आणि KLE's डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे कन्सल्टंट जिरॅट्रिशियन आहेत. त्यांना आपण ऐकणार आहोत. मॅडम, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद. नमस्कार सगळे KLE वेणुधोनीचे सगळे श्रोताओला माझा नमस्कार.
0: आज आपण जिरॅट्रिक्स बद्दल बोलणार आहोत, तर सर्वात आधी जिरॅट्रिक्स म्हणजे नेमकं काय?
1: सो बरंच जणांना जिरॅट्रिक्स हे एक नवीन शब्द आहे आणि फार जणांना हे ह्याच्याबद्दल माहिती नाही. जिरॅट्रिक्स म्हणजे हे ज्येष्ठ वर्गाचं नागरिक, म्हणजे 60 वर्षी जे मेडिकल इश्यूज असते, आयदर इट इज रिगार्डिंग द डिटेक्शन, काय निदानासाठी असते, आणि बरंच अपार्ट फ्रॉम मेडिकल इवन द सोशल इश्यूज, फंक्शनल इश्यूज. सो हे 60 वर्षी जे इश्यूज असते, मेडिकल इश्यूज असते, ते सगळे आम्ही एस्पेक्ट जिरॅट्रिक मेडिसिनमध्ये पूर्ती करत आहे. आणि हे ॲक्च्युली मेडिसिनचाही एक ब्रांच आहे. जसं पीडॅट्रिक असते लहान मुलांचं असते, तसंच जिरॅट्रिक्स 60 वर्षी जे ज्येष्ठ नागरिकमध्ये जे मेडिकल इश्यूज असते कॉमन आहे, आणि त्यांचे अर्ली डिटेक्शन, निदान कसं करायचे, हे सगळं आम्ही जिरॅट्रिक मेडिसिनमध्ये डील करत आहे.
0: अच्छा, मग ही जी आता शाखा आहे किंवा ही जी आता नवीन तुम्ही ब्रँच चालू केलाय, ती इतर OPD पेक्षा किंवा इतर डिपार्टमेंट पेक्षा कशी वेगळी आहे?
1: सो जिरॅट्रिक्स म्हणजे हे मेडिसिनचाही एक भाग आहे. सो काय असते, काय काय रोग काय काय वर्गामध्ये कॉमन असते, लाईक 30 च्या खाली काय काय डिझीजेस ले कॉमन, 30 ते 60 पर्यंत काय काय डिझीज लाईक दिस वन मायोकार्डियल इन्फेक्शन, हृदयरोग, ते पण कॉमन असते. पण 60 च्या वरती जे असते का लाईक ऑस्टिओपोरोसिस, मान दुखायचे, गुडघ्या दुखायची, हे बरंच 60 च्या वरचीमध्ये ले कॉमन असते. आणि सेकंड इश्यू काय असते 60 च्या वरची वर्गात, ते मल्टिपल प्रॉब्लेम्स असते, एकच प्रॉब्लेम नसणार त्यांना. सो दे विल बी हॅव्हिंग सेम टाइम शुगर पण असते, डायबिटीस पण असते, थायरॉइडचं प्रॉब्लेम पण असते, आणि हार्ट गळ्याचं ऑस्टिओपोरोसिस पण असते. सो ॲट अ टाइम एक सिंगल पेशंटमध्ये, एक सिंगल जेस्टमध्ये 60 च्या वरची पेशंटमध्ये मल्टिपल प्रॉब्लेम असत आहे. सो त्यासाठी हे ब्रांच नवीन चालू केलेलं आहे टू डील विथ ऑल दिस कॉम्प्लिकेशन्स.
0: म्हणजे आजकालच्या काळामध्ये हे अतिशय गरजेचे आहे ब्रँच खरं तर. तर किती महत्व आहे या ब्रँचचं, म्हणजे लोकांना कसा फायदा होईल याचा?
1: सो डेफिनेटली हे काफी प्रॉमिसिंग ब्रांच आहे, बिकॉज इट इज कम्प्लिटली इव्हॉल्ड अँड डेव्हलप्ड सायन्स. जिरॅट्रिक सायन्स आता फार डेव्हलप झालेलं आहे. आमच्या देशात पेक्षा दुसऱ्या देशात ते लास्ट 20 ते 30 वर्षाचं त्यांचं सगळं रिसर्च आहे. सो आणि हे रिसर्च आम्ही आता उपयोग घेत आहे. इंडियामध्ये आता ॲक्च्युली स्टील अवेअरनेस इज रिक्वायर्ड ओनली आमच्या इंडियामध्ये. सो आणि हिची गरज काय की, सो बरंच 60 च्या वरची जे हे लोकांमध्ये फर्स्ट डिटेक्शन ऑफ अर्ली डिझीजेस हे फार महत्वाचं आहे. कॅन्सरचं डिटेक्शन आम्हाला टाइमली व्हायला पाहिजे, त्याचं निदान टाइमली व्हायला पाहिजे. सेकंड लसीकरण, वॅक्सिनेशनचा पण फार इम्पॉर्टन्स आहे हे जिरॅट्रिक पेशंट्समध्ये. सो त्यासाठी ह्याचा आता आजची दिस इज अ नीड ऑफ टाइम अँड ॲक्च्युली इट इज अ फ्युचर ऑफ हेल्थ केअर ऑल्सो. आणि सेकंड ह्याचा महत्व म्हणजे आता पॉप्युलेशन, आम्ही स्टॅट्स बघू तर काय आहे, 10.5% अराउंड आमची इंडियामध्ये जे पॉप्युलेशन आहे ते जिरॅट्रिक पॉप्युलेशन आहे, ज्यांची वय 60 च्या वरची आहे.
0: अच्छा,
1: सो अराउंड 15 कोटी ॲट प्रेझेंट 15 कोटी आमच्याकडे 60 च्या वरची जे हे राग आहे. सो हे साठी पण आम्हाला आता आमच्या इंडियामध्ये हे ब्रांचची काळजी खात्री घ्यायची फार इम्पॉर्टंट आहे.
0: म्हणजे आता सध्या खूपच गरज आहे या ब्रँचची.
1: नाही,
0: मग एवढी मोठी लोकसंख्या आहे म्हणजे या वृद्ध लोकांची, तर या लोकांना सांभाळताना किंवा यांच्यासमोर काय असे चॅलेंजेस आहेत?
1: सो दे आर हॅव्हिंग मल्टिपल, हे लोकांना फारच चॅलेंजेस होते. फर्स्ट 60 च्या वरती काय असते, फायनान्शियल इश्यूज तर असते असते मेडिकल एस्पेक्ट्स पण फार त्याला काळजी देते. ऑस्टिओपोरोसिस मला आणि बरेच पेशंट्सला काय असते फंक्शनल डिपेंडन्सी, चालायला प्रॉब्लेम आहे आणि 70 to 80 वर्षाचा त्यांचा डिफरंट प्रॉब्लेम असते. लाईक दे आर बेड रिडन पुरती टाइम, काय तर फ्रॅक्चर झाला, काय तर पॅरालिसिसचा अटॅक झाला, ते पुरती बेड रिडन असते. सो दे विल बी हॅव्हिंग डेफिनेटली सम फिजिकल बॅरियर्स टू गेट द मेडिकल हेल्प ऑल्सो. सो इथे आमच्या इंडियामध्ये हे प्रॉब्लेम फारच आहे आणि आता रिसर्च पण केलेलं आहे, ICMR ने रिसर्च केलेलं आहे. सो बिकॉज ऑफ फिजिकल बॅरियर, बिकॉज द ते पेशंट आमचे ज्येष्ठ वर्गाचे जे पेशंट्स आहे, सो त्यांना हे तर हॉस्पिटल जायला पण त्यांना किती किती प्रॉब्लेम असते. फक्त केवळ मेडिकल हेल्पसाठी नाही, ओनली दिस फॉर फिजिकल बॅरियरसाठी पण त्यांना फारच प्रॉब्लेम होते. ते पण हे हायलाइट झालेलं आहे रिसर्चमध्ये, केव्हा रिलेटिव्ज आर नॉट रेडी, केव्हा त्यांची फंक्शनल सम मेडिकल इश्यूज असते, ते विल बी व्हेरी डिफिकल्ट टू टॅकल टू टेक देअर ते टेक दॅम टू द हॉस्पिटल्स.
0: आणि बऱ्याचदा मला वाटते फायनान्शियल इश्यूज पण खूप असतील
1: हा लोकांना असते, बिकॉज आफ्टर रिटायरमेंट आम्हाला पण माहीत आहे, सो फायनान्शियल सोर्सेस ते पण फार रिस्ट्रिक्टेड असते.
0: हो ना. मग आता आपण म्हणतो की 40 नंतर अनेक रोगांना आपण आमंत्रण देतो किंवा आपल्याला होत असतात किंवा बदललेली लाईफस्टाईल आहे आपल्याला आणि ते कॉमन आहेत असा एक समज आहे लोकांचा, पण तरीही एका एज नंतर आपण स्वतःला फिट ठेवण्यासाठी किंवा आपलं जे आरोग्य आहे ते नीट राहण्यासाठी आपण काय करू शकतो, किंवा काही जे बदल आहेत ते नॅचरली होत असतात आपल्याला वयोमानानुसार, तर ते असे कोणते बदल आहेत जे आपण सांगू शकू की जे नॅचरली होतात?
1: सो डेफिनेटली आमच्या शरीरात फिजिओलॉजिकल चेंजेस म्हणतात त्याला, ते फिजिओलॉजिकल चेंजेस आफ्टर 60 ते काही सिस्टम मध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस काफी प्रॉमिनंट होते. हे चेंजेस स्टार्टिंग फ्रॉम स्किन, मसल्स, बोन मेरो डेन्सिटीज, लिव्हर, हार्ट, किडनी, ब्रेन, ते ऑलमोस्ट सगळं सिस्टम आमच्या अफेक्ट होते. सो आता तुम्ही स्किन घ्या, स्किन मध्ये काय होते, स्किन काफी थिन अँड फ्रजाईल होते, व्हेरी इझी टू कट ब्रीच ऑल्सो. सो आणि हे काय असते 60 च्या नंतर बेडसोर्स होण्याचं, आता पेशंट बेडरिडन हा असले तर त्यांना बेडसोर्स व्हायची काफी शक्यता असते, कम्पेअर केलं तर लेस देन 60 इयर्स. सेकंड आता मोस्ट कॉमन प्रॉब्लेम हे वर्गमध्ये जे आहे रिलेटेड टू द मस्क्युलोस्केलेटल सिस्टम. सो स्नायूची काय होते, स्नायू आधी सगळं एकदम ढिले होते, त्यांची शक्ती पण कमी असते. सो त्यांना आम्ही सायंटिफिक लँग्वेज मध्ये सार्कोपिनिया, ते फारच कमी आहे अँड अंडर रेटेड आहे. थर्ड असते हाड्यामध्ये, हाड्या गळून जायचं, कॅल्शियम फार कमी होते, ऑस्टिओपोरोसिस होते आणि हे वर्गमध्ये फ्रॅक्चर व्हायची संभावना पर ले फार जास्ती. एकदम थोडक्यात स्लिप झाला बाथरूम जाताना, नाहीतर किचनमध्ये काय काम करताना फ्रॅक्चर व्हायची शंका जी असते, प्रोबेबिलिटी फार असते हे वर्गमध्ये. आणि त्याच्यानंतर इफ वी टॉक अबाउट द व्हायटल ऑर्गन्स लाईक ब्रेन, सो ब्रेन मध्ये काय चेंजेस होते, बीपी आधी जास्ती वाढण्याचं संभावने आणि हॅमरेज होण्याचे संघा, रक्तस्त्राव होण्याचे संभावने. देन आता तुम्ही हार्ट प्रॉब्लेम घ्या तर हार्ट मध्ये कार्डिक अटॅक संभावने, बीपी जास्त होण्याचे संभावने, ते फार शक्यता असते हे वर्गमध्ये. सो ऑलमोस्ट आमचे सगळं सिस्टम नॉर्मल एजिंग प्रोसेस मध्ये अफेक्टेड होता. सो त्यासाठी आम्हाला प्रिव्हेंशन आणि काळजी घ्यायची काफी खात्री असते.
0: म्हणजे आपण म्हणतो ना की हा आता काय 50-60 वर्ष आपलं झालेलं आहे किंवा 60 ला पोहोचलोय आपण आणि हे काय आपल्याला आता कॉमन आहे, हे आजार आपल्याला होणारच आहेत असं आपण गृहीत धरतो त्याला, तर तसं न करता अशी कोणती आपण लक्षणं किंवा सिम्पटम्स आपण सांगू शकतो का की जे सिम्पटम्स आपल्याला जर दिसले, म्हणजे जर आपल्याला कोणताच आजार नाही आहे आतापर्यंत आणि एखाद्या वेळेस असे काही सिम्पटम्स जे एज वाढल्यामुळं किंवा वृद्धत्व या पिरियड मध्ये आपल्याला दिसून येतात?
1: सो ऍक्च्युली हे सिम्पटम्स आणि साइन्स काही पण फिक्स नसते. ते हे वर्क मध्ये सगळं जे टिपिकल प्रेझेंटेशन आम्ही मध्यम वर्क मध्ये मिडल एज मध्ये आम्ही जे बघत आहे, लाईक निमोनियाचा पेशंट असले तर, 40 चा पेशंट असले तर त्याला जवरा ताप येणार, त्याला खोकला येणार आणि त्याला बरंच गप्पी येणार, आपण हेच प्रेझेंटेशन सेमच निमोनिया पेशंट आता 60 नंतर आम्ही बघा काय होते ताप पण येणार नाही आणि कवा कवा खोकला पण येणार ओनली दट हिस्ट्री कम्स ओनली ते पेशंट आमच्याकडे काय येतात की माझे रुटीन ऍक्टिव्हिटी आता कमी झालेलं आहे माझं खाणं खायचं भूक आदी सगळं कमी झालेलं आहे आम्ही सुस्त झालेलो आहे सो दॅट इज अ व्हेरी चॅलेंजिंग फॉर अ मेडिकल पर्सन टू ट्रीट दॅट डिसीज सो हे वर्गाचा त्यासाठी हे स्पेशल अटेन्शन असते स्पेशल अटेन्शन द्यायला पाहिजे म्हणजे टिपिकल प्रेझेंटेशन आम्ही जो युवा वर्ग मध्ये आम्ही बघत आहे सगळं इन्फेक्शन साठी काही पण रोग साठी ते वटूस ते आमचे वर्गात ए टिपिकल प्रेझेंटेशन मध्ये येतात इवन आता तुम्ही हार्ट अटॅक बघा हार्ट अटॅकचा पेशंट आम्ही काय म्हणतो की त्याला छातीमध्ये पेन येईल काय तर घाबरी येईल पण आता तुम्ही 60 वरतीचा तुम्ही आता हार्ट अटॅकचा पेशंट असले तर त्याला काही पण नाही फक्त ऍसिडिटी काय तर छातीमध्ये मळमळ वाटते तेवढेच अँड दे विल बी व्हेरी इनसेन्सिटिव्ह टू द पेन द टिपिकल जे चेस्ट पेन असते हे वर्ग मध्ये मोस्ट ऑफ द टाइम ऍबसेंट असते घाबरी व्हायचं बी ऍबसेंट असते सो इवन सो त्यासाठी आम्ही काय म्हणतो इवन काही तर स्मॉल सिम्पटम आधी साइन लाईक काय जे आमचे जे ज्येष्ठ वर्ग आहे नियमित वॉकिंग जातो आज वॉकिंग सोडलेलं आहे नियमित वाचतो ते आज काय तर चेंज झालेलं आहे रुटीन नियमित काय तर बुक पडायचं काय सवय आहे आज 2-3 दिवस झाले काय तर काही पण केलेले नाही असंच बसलेलं आहे सो वी शुड टेक दॅट साइन सिरियसली ते असं सोडायचं नाही म्हणजे हे सगळं अटिपिकल प्रेझेंटेशन असते आमचे सगळं मेडिकल डिझीज साठी सो आम्हाला डिटेक्शन करायला पाहिजे आणि मेडिकल हेल्प घ्यायला पाहिजे
0: अच्छा
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ
3: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
2: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
3: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
2: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ BMT ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ
3: ವಿಳಾಸ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ
2: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777 ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099
3: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ

0: वरती तुम्ही ठेवून आहात आणि आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपला सुरू आहे, ज्यामध्ये आपण जिरॅट्रिक्स बद्दल ऐकतोय, म्हणजेच वृद्धत्व चिकित्सा याबद्दल ऐकत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अंजली मेटकोटमठ. मॅडम, बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकल्या आता, आणि या ज्येष्ठ लोकांची मग नेमकी काळजी आपण कशी घेतली पाहिजे किंवा त्यांनी निरोगी राहण्यासाठी कोणत्या विशेष गोष्टींकडे लक्ष द्यावं?
1: एकदम बरंच करेक्ट क्वेश्चन तुम्ही आम्हाला विचारलेलं आहे. सो काय म्हणतात, आम्ही आयुष्याची काळजी आम्हाला घ्यायला पाहिजे आणि वयाचा सन्मान द्यायला पाहिजे. सो हे साठी आम्हाला मेनली हे एजमध्ये डाईट आणि एक्सरसाइज दोन महत्वाचं असते. आमचं जे न्यूट्रिशन असते, आमचे जे खानपान असते, ते बॅलन्स्ड हो. सो त्याच्यामध्ये व्हायटामिन्स, अँटीऑक्सिडंट्स, जे बरंच फ्रुट्समध्ये आणि व्हेजिटेबल्समध्ये असते, ते भरपूर घ्यायचं. जंकी फूड, तूप, घी, तळलेले पदार्थ, ते सगळं अवॉइड करायचं. आणि बॅलन्स्ड सॉल्ट आदी सगळे ते घ्यायचं. सो हे न्यूट्रिशन आणि सेकंड ऍक्टिव्हिटी ऑर एक्सरसाइज. घरात बसायचं नाही. सो बरंच जणाला काय वाटते, आता वय झालेलं आहे, बाहेर जायचं काय नाही, घरात बसायचं. नाहीतर मी बाहेर गेले तर मी पडू शकते. बरं जणांना हे पण आतले भीती असते, काय तर डिप्रेशन असते. सो हे नक्कीच करायचं नाही. एक्सरसाइज अँड ऍक्टिव्हिटी ते कंटिन्यू ठेवायचं. आणि थर्ड, हे वर्गामध्ये महत्वपूर्णाचा जे विषय आहे, जे टॉपिक आहे, सोशलायझेशन. ते शुड नॉट बी आयसोलेटेड. सो काय असते, काय तर फॅमिली इश्यूज असते असेल, काय तर दुसरं डिप्रेशन, काय तर बातम्याने ते सोशलायझेशन कमी करते. आणि हे सोशलायझेशन कमी झाल्यावर बरंच आमचं फिजिकल हेल्थ पण प्रभाव येते नक्कीच.
0: मग याच्यामध्ये तुम्ही एक उल्लेख केला की पडणं टाळलं पाहिजे आपण, किंवा संसर्ग होऊ नयेत म्हणून त्याची काळजी घेतली पाहिजे. तर याच्याच सोबत मग मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी असेल किंवा आणखीन एकंदरीत आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण कोणते असे महत्वाचे उपाय त्यांना सांगू?
1: सो मेंटल हेल्थ हे फारच इम्पॉर्टंट प्रश्न आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी. बरंच जण ते असेप्टन्स होत नाही. अवेअरनेस आहे मेंटल हेल्थची, पण असेप्टन्स नव्हते. काय होते ते, हे वर्गामध्ये तिला काय तर इश्यूज असेल, मे बी काय तर कारण असेल, ते आम्हाला येऊन सांगणार नाही. आमचे त्यांचे परिवारमध्ये ते डिस्कस करणार नाही, असं असं मला ते आतलं असं भीती वाटते, लोकांना बोलायची नको वाटते. दे विल नॉट शेअर विथ अदर फॅमिली मेंबर्स. सो हे मेंटल हेल्थ तिची खात्री घ्यायची लेस आम्हाला गरज आहे हे वर्ग मध्ये. सो त्यांना सोशलायझेशन करायला पाहिजे. बाहेर जाऊन जे त्यांचे संघ आहे, काय किटी पार्टी आहे, काय तर लॉटरस क्लब आहे, ते त्यांना जॉईन व्हायला पाहिजे. पार्कमध्ये जाऊन थोडक्यात जणांना भेटायचं, काही ऍक्टिव्हिटी करायचं, सिम्पल रेसिंग और काय तर तुम्ही खेळ पण ठेवला त्यांच्यासाठी इनडोअर, काय तर माइल्ड ऍक्टिव्हिटीचा आउटडोअर गेम पण तुम्ही ठेवला, ते बरंच हेल्प करतात त्यांचे मेंटल हेल्थमध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी. सो सोशलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट एस्पेक्ट टू कम आउट ऑफ द मेंटल हेल्थ.
0: मग जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय की वयोमानानुसार काही आजारही आपल्याला येतातच, जसं फॉर एक्झाम्पल आता बीपी असेल, शुगर असेल आणि थायरॉइड, अशा समस्या आपल्याला होत राहतात. मग यावरती आपण कसं नियंत्रण केलं पाहिजे किंवा याच्याबद्दल आपण काय उपाय सांगू?
1: सो 60 नंतर हे सगळं जे तुम्ही रोग सांगितले, शुगर, बीपी, ऑस्टिओपोरोसिस, ते मेमरीचा लॉस पण, त्याला डिमेन्शिया पण असते, डिमेन्शिया पण म्हणते, हे सगळे होण्याचे शक्यता जास्ती असते. इन्सिडन्स पण जास्ती असते आणि प्रिव्हलन्स पण जास्ती असते. त्यासाठी आम्हाला अँटिसिपेशन करायला पाहिजे, म्हणजे प्रिव्हेन्शन इज द पॉवर. सो हे साठी 50 ते 50 नंतर आमचं डाईट आणि एक्सरसाइज ते सगळं रेग्युलर आणि बॅलन्स ठेवायला पाहिजे. आणि थर्ड थिंग काय आहे, अर्ली डिटेक्शन. सो आम्हाला इन्व्हेस्टिगेशन आधी सगळं, से आता केली मध्ये हेल्थ पॅकेजेस आहे, रेग्युलर हेल्थ पॅकेजेस, से जे आम्ही 40 नंतर चेक करतात. इफ वी डू द अर्ली डिटेक्शन ऑफ द डायबिटीज, ब्लड प्रेशरचं आम्ही अर्ली डिटेक्शन केलं, तर फार शक्यता आम्ही डिमेन्शिया, फॉरगेट फुलफुल्स, ते जे मेमोरी लॉस असते, ते कमी होण्याचं फारच संख्या असते. हे साठी स्टडी पण, रिसर्च पण केलेलं आहे. इफ वी फ्रॉम प्रिव्हेंट ऑल दिस थिंग्स फ्रॉम एज ऑफ 50 इयर्स, सो आमचे जे 60 नंतर जे लाईफ असते ते हेल्दी असते. सो डिटेक्शन इज अ मेन प्रायमरी स्टेप. सो रेग्युलर हेल्थ चेकअप करायचं आणि लसीकरणचा तुम्ही हे फायदा ठेवा. 50 नंतर आम्ही हे ते केली मध्ये निमोनियासाठी लसीकरण आम्ही ठेवलेलं आहे आणि इन्फ्लुएन्झासाठी पण आम्ही रेग्युलर लसीकरण

0: कारण ठेवलेलं होतं. इफ वी डिक्रीज दिस इन्सिडन्स ऑफ इन्फेक्शन रेट ऑल्सो, सो ले प्रमाणे आम्ही जे 60 नंतर व्हायची जे शक्यता असते, निमोनिया व्हायची शक्यता असते, इन्फ्लुएन्झा व्हायची शक्यता असते, नाहीतर बरंच रेस्पिरेटरी इन्फेक्शन ते फार कॉमन आहे एज वर्कमध्ये बिकॉज ऑफ डिक्रीज्ड इम्युनिटी. रोग प्रतिरोधक क्षमता 60 नंतर फार कमी असते. सो त्यासाठी आम्हाला विकसित करायला हे लसीकरण वॅक्सिनेशनची फार गरज आहे.
1: मग आपल्या केएलईस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये आता जे नव्यानं सुरू झालेलं हे जे डिपार्टमेंट आहे वरिष्ठ नागरिकांसाठी, तर या डिपार्टमेंटमध्ये कोणकोणत्या प्रकारे आपण त्या लोकांची काळजी कशी घेतो किंवा काय अशा ऍक्टिव्हिटीज चालतात?
0: सो हे आमचं डिपार्टमेंट जिरॅट्रिक मेडिसिन 2017 आम्ही हे केएलई हॉस्पिटलमध्ये चालू केलेलं आहे आणि आता रिसेंटली जुलैमध्ये हे सगळं आम्ही रिनिवेशन केलेलं आहे. सो हे आमच्या डिपार्टमेंटमध्ये फर्स्ट आम्ही मेडिकल असेसमेंट करतात आणि मेडिकल बरोबर आम्ही फंक्शनल त्यांचे वॉकिंग करायची काय कॅपॅसिटी आहे, किती त्यांचे फंक्शनल डिपेंडन्सी किती आहे त्याचे असेसमेंट अँड सायकोलॉजिकल असेसमेंट, किती डिमेन्शिया आहे तर कोणची प्रकारची डिमेन्शिया आहे. म्हणजे डिमेन्शिया पण वेगळे वेगळे प्रकारचे असते, एक तर एज रिलेटेड विच इज एक्सपेक्टेड, त्याला आम्ही न्यूरो डिजनरेटिव्ह असतात. पण बरंच जणांना आम्ही इथं बघितलेलं आहे दिस डिमेन्शिया कॅन बी प्रिव्हेंटेबल अँड इट कॅन बी रिव्हर्सेबल. ते आता आम्ही हे ओपीडी चालू केल्यावर आम्ही पण सरप्राईज झाले, जे रिझल्ट आले मोस्ट ऑफ द टाइम इट इज रिव्हर्सेबल. सो फक्त तुम्ही B12 डेफिशियन्सी झाला आहे, थायरॉइडचा प्रॉब्लेम ते टाइमली डिटेक्ट झालं तर, B12 डेफिशियन्सी टाइमली डिटेक्ट झालं तर आम्ही हे सगळं डिमेन्शिया पण रिव्हर्स करू शकते. सो हे आम्ही डिमेन्शियाचं असेसमेंट पण फुली करत आहे इथे. अँड फॉल प्रिव्हेन्शन आम्ही इथं गाईडलाईन्स देते, घरामध्ये काय काय आम्ही येतात भरायचं पाहिजे, काय काय आम्हाला सांभाळलं पाहिजे, बाथरूममध्ये कसं फर्श क्लीन करायचं विदाऊट एनी वॉटर ऑर वेट व्हायला नको, ते सगळं आम्ही इन्स्ट्रक्शन्स देते. सो इथं आम्ही मेडिकल फंक्शनल सायकोलॉजिकल सगळं असेसमेंट करून त्यांना लसीकरणचा ते पण आम्ही हे देते आणि टाइम टू टाइम हेल्थ चेकअप त्यासाठी पण आम्ही अवेअरनेस देत आहे इथे. आणि साईड बाय साईड वी आर गेटिंग वन रिक्रिएशनल आर्ट दिस वन युनिट ऑल्सो, वी आर अडवायझिंग अबाउट द योगा अँड अदर ऑक्युपेशनल थेरपीज. सो ते त्यांना एक्सरसाइज मोबिलिटी संबंध त्यांना भरपूर बेनिफिट करत आहे.
1: म्हणजे एकंदरीत आपल्याला झालेले आजार आणि आजार होऊ नयेत या दोन्ही गोष्टींची काळजी किंवा दोन्ही गोष्टींवरती मार्गदर्शन आपल्या डिपार्टमेंटला दिलं जातं.
0: हो, सो आम्ही दोन्हीच करतात इथं. एक तर कसं प्रिव्हेंट करायचं, हे कसं डिमेन्शिया इज प्रिव्हेंटेबल, सो त्यासाठी आम्ही पुरती डिटेल असेसमेंट करत आहे फॉर मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. सो जे आमचे हातात आहे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स लाईक द व्हायटामिन डेफिशियन्स आहे, काय तर न्यूट्रिशन डेफिशियन्सीज आहे, ते आम्ही सगळं टाळू शकतो. पण आता आजार इनिशियल स्टेज पण आहे, आता झालेला आहे, आता काय करायचं, शुगर आता आलेलं आहे, बीपी आता आलेलं आहे, आता पुढे करायचं, ते मेन हित काय आम्हाला वी विल रिटार्ड द प्रोग्रेशन ऑफ डिझीज ऑल्सो. ते काय होते बरंच आम्ही टाइम टू टाइम खात्री घेतले नाही तर ते फास्ट रॅपिडले आमच्या सगळं शरीराला इफेक्ट करणार आणि कॉम्प्लिकेशन्स होण्याची संभावना जास्ती असते. सो आम्ही इनिशियल स्टेज मध्ये जेव्हा ही डिटेक्ट होते डिझीज, ते डिझीज मध्येच आम्ही पूर्ती कंट्रोल केला तर फारच पेशंटच ते डिपेंडन्सी असते, कॉम्प्लिकेशनचे जे रेट असते फारच कमी करू शकते. आता उदाहरण म्हणजे आता शुगरचा पेशंट आमच्याकडे येते. सो शुगरचा पेशंट आमच्याकडे आल्यावर आम्ही सगळं टार्गेट ऑर्गन असेसमेंट करतात. म्हणजे शुगरचा पेशंट आल्यावर त्यांच्या किडनीचा चेकअप, हार्टचा चेकअप आणि ब्रेनचा चेकअप, न्यूरोपॅथी काय तर नर्व रिलेटेड काय तर इश्यूज आहे, ते सगळं हे पूर्ती असेसमेंट करून त्या प्रकार आम्ही ट्रीटमेंट आधी देत आहे. सो फर्दर कॉम्प्लिकेशन म्हणजे फर्दर स्ट्रोक व्हायची संभावना, पॅरालिसिस व्हायची संभावना आणि डायबेटिक फूट अल्सर होण्याची संभावना, हार्ट अटॅक होण्याची संभावना फारच कमी होते. सो अर्ली टाइम प्रिव्हेन्शन अँड अर्ली टाइम डिटेक्शन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एस्पेक्ट हिअर फॉर द जिरॅट्रिक पेशंट्स असं असतं.
1: कार्यक्रमाच्या शेवटी मॅडम आपण आपल्या लिस्नरना काय सांगू की या डिपार्टमेंटला कुणाला जर कन्सल्ट करायचं असेल तर त्यांनी कुठं यावं आणि काय करावं?
0: सो आम्ही हे सेवा आता आमचे केएलईस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल मध्ये चालू केलेले आहे. हे ओपीडी नंबर 25 आहे, कृष्णा +1 फ्लोर, आणि आमची ओपीडी सोमवार ते शनिवार 9 ते 5 पर्यंत ओपन आहे. आणि मी सगळं श्रोतांना अनुरोध करत आहे की तुम्ही आम्हाला सेवा करायचा अवसर प्रदान करा, नक्कीच तुम्हाला हे सगळं त्याचा बेनिफिट होणार. तुमचे जे ओपीडी है डेडिकेटेड टू मोर देन 60 इयर्स, सो 60 च्या वरती जे आहे हे सगळ्यांना ही ओपीडी ओपन आहे.
1: खूपच चांगली सेवा खरं तर केएलएस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून दिली जाते, कारण स्पेशली त्यांच्यासाठी एक डिपार्टमेंट सुरू करणं किंवा त्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध करून देणं ही खरंच गरजेची गोष्ट आहे. आणि ती त्यांना आपण देतोय तर अवश्य याचा लाभ घ्यावा, कारण एकदा पेशंट आलो हॉस्पिटलला की मग इकडं जा तिकडं जा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागणं, मग तेवढी कंडिशनही कदाचित नसेल असेल, तर हे सगळं एका छताखाली आणि एका डिपार्टमेंटमध्ये तुम्ही सगळी सेवा पुरवत आहात.
0: होय, सो हे काय आहे, हे जिरॅट्रिक ब्रांच आमची हॉलिस्टिक अप्रोच. हॉलिस्टिक अप्रोच म्हणजे एव्हरीथिंग इज अवेलेबल अंडर वन रूफ. सो आमचे हे मेडिकल असेसमेंट म्हणा आणि आमच्या रेफर करायचं असले तर कार्डिओलॉजी, आई ऑप्थॅल्मीला, ऑर्थोपेडिक्सा हे आम्ही एकच छताखाली आम्ही हे सगळं करत. सो पेशंटला आम्हाला पण माहित आहे 60 च्या वरती किती प्रॉब्लेम असते इथं जायला तिकडे जायला, सो हे सगळं लक्षात ठेवून हे आम्ही हे सगळं जिरॅट्रिक ओपीडीचं हे चालू केलेलं आहे.
1: थँक्यू सो मच मॅडम एवढ्या महत्वाच्या विषयाबद्दल बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. हा होता आजचा आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण डॉक्टर अंजली मेटगुटमट यांना ऐकत होतो, ज्या एचओडीएन प्रोफेसर आहेत जेनेरेटिक मेडिसिन केएलईच एनएमसी कॉलेजमध्ये, तसेच केएलईच डॉक्टर प्रभाकर गोरे हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट जिरॅट्रिशियन आहेत, त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा, त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत रा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

0: गेल कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केल कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केल कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केल कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: बेळगावचा नवा माडाचा शिखर लग्झरीचा नवा अध्याय। बेळगावकरांनो आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स। शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प। हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे। आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी। हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय। अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स। पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत। शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे। सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य। बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे। आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा। संपर्क 7760477279। साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची साथ।
0: केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही। या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी। आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू। गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्काराची शिदोरी आणि जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक अशा आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा। केल वेणुधोनी 90.4 FM च्या वतीने आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। चला या विशेष कार्यक्रमातून गुरूंच्या महिमेचा गौरव करूया। आणि या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत सुवर्णा पाटील यांना, ज्या राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीच्या PhD स्टुडंट आहेत। लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, तुम्ही ऐकत रहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू।
1: गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार श्रोते हो, मी सुवर्णा पाटील, संशोधक विद्यार्थिनी, मराठी विभाग, कित्तूर राणी चेन्नम्मा विद्यापीठ। सर्वप्रथम माझ्या सर्व गुरूंना आदरपूर्वक नमस्कार करते। आज आषाढ शुद्ध पौर्णिमा, संपूर्ण भारतभूमीत आणि जिथे जिथे भारतीय संस्कृतीचे संस्कार पोचले आहेत त्या संपूर्ण विश्वात आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमयी सण म्हणून साजरा केला जात आहे। तो सण म्हणजे गुरुपौर्णिमा। आजच्या या पावन प्रसंगी मी सर्वप्रथम जगातील सर्व ज्ञानदात्यांना, ऋषी मुनींना, आपल्या माता पितांना आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला त्या सर्व मार्गदर्शकांच्या चरणी नतमस्तक होते व एक छोटीशी कविता त्यांच्याकरिता मी लिहिलेली सादर करते। मनाच्या कोऱ्या पाठीवर ज्यांनी अद्य अक्षरे गिरवली, मनाच्या कोऱ्या पाठीवर ज्यांनी अद्य अक्षरे गिरविली, अज्ञानाच्या अंधारात ज्यांनी ज्ञानाची ज्योत लावली, अज्ञानाच्या अंधारात ज्यांनी ज्ञानाची ज्योत लावली, आई वडिलांनंतर ज्यांनी दिला जगण्याचा दृष्टिकोन, आई वडिलांनंतर ज्यांनी दिला जगण्याचा दृष्टिकोन, त्या गुरुविना या जगी आपले अस्तित्व समजावतो दुसरे कोण, त्या गुरुविना या जगी आपले अस्तित्व समजावतो दुसरे कोण। नेत्रांमधील संभ्रम ओळखून देतात ज्ञानाचे अंजन, नेत्रांमधील संभ्रम ओळखून देतात ज्ञानाचे अंजन, विचारांना दिशा देऊन करीती बुद्धीचे रंजन, विचारांना दिशा देऊन करीती बुद्धीचे रंजन, कधी कठोर शिस्तीचा मारा तर कधी मायेची सावली, कधी कठोर शिस्तीचा मारा तर कधी मायेची सावली, शिष्यासाठी गुरुजनू विठू माऊली, शिष्यासाठी गुरुजनू विठू माऊली, कठीण प्रसंगी शिकवंजांची ढाल बनून धावून येते, कठीण प्रसंगी शिकवंजांची ढाल बनून धावून येते, संकटांच्या वादळातही मग नौका पार जाते, संकटांच्या वादळातही मग नौका पार जाते, गुरुची प्रत्येक थाप पाठीवर नवे बळ देऊन जाते, गुरुची प्रत्येक थाप पाठीवर नवे बळ देऊन जाते, म्हणूनच तर गुरु शिष्याचे नाते सर्वात श्रेष्ठ राहते, म्हणूनच तर गुरु शिष्याचे नाते सर्वात श्रेष्ठ राहते। श्रोते हो, जगातील अनेक संस्कृतींचा उदय झाला आणि त्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या, आज या केवळ पुस्तकात उरल्या आहेत, परंतु हजारो वर्षांची आक्रमणे, संकटे आणि राजकीय उलथापालथ होऊनही आपली भारतीय संस्कृती आज जगाच्या पाठीवर ताठ मानेने उभी आहे। या मागचे सर्वात मोठे कारण कोणते माहित आहे? ते कारण म्हणजे आपली गुरु शिष्य परंपरा। ही परंपरा म्हणजे आपली जीवनवाहिनी आहे। आपल्या देशात ज्ञान कधी पुस्तकात कोंडून राहिले नाही, तर ते गुरुच्या मुखातून शिष्याच्या हृदयात प्रवाहित होत राहिले। गुरु हा शब्द जगातील सर्वात वजनदार शब्द आहे। गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश। जो माणसाला अज्ञानाच्या, मोहाच्या आणि नैराश्याच्या अंधारातून खेचून प्रकाशाच्या वाटेवर आणून सोडतो त्याला गुरु म्हणतात। आज आपण केवळ या सणाचे महत्व पाहणार नाही आहोत, तर भारतीय इतिहासाचे आणि अध्यात्माचे ते सुवर्णपान उलटणार आहोत, ज्यामध्ये गुरु शिष्याच्या अशा काही अजरामर कथा दडल्या आहेत ज्यांनी या जगाला जगण्याचा नवा अर्थ दिला आहे। गुरुपौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो। आजच्या दिवसाचे महत्व समजून घेण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे जावे लागेल। आजचा दिवस हा महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस आहे। महर्षी वेदव्यास हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते ज्ञानाचे चालते बोलते विद्यापीठ होते। त्यांनी मानवी इतिहासातील सर्वात मोठे महाकाव्य महाभारत लिहिले। त्यांनी वेदांचे चार भाग केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, म्हणूनच त्यांना वेदव्यास असे म्हटले गेले। त्यांनी 18 पुराणांची रचना केली, उपनिषेदांचे संकलन केले। विचार करा, ज्या व्यक्तीने मानवी जीवनाचा, मानवी स्वभावाचा, राजकारणाचा आणि धर्माचा इतका सखोल अभ्यास केला, त्या महर्षी व्यासांना आपण जगद्गुरु मानतो. असे म्हटले जाते की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, म्हणजेच या जगातील सर्व ज्ञान हे व्यासांच्या उष्ट्या पात्रातून आलेले आहे. जगातील कोणताही असा विषय नाही जो महाभारतात आलेला नाही, आणि जो महाभारतात नाही तो जगात कुठेही नाही. अशा या महान ज्ञान सूर्याची कृतज्ञता म्हणून आपण हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा करतो. प्राचीन काळी भारतात गुरुकुल पद्धती होती. राजे असो वा रंक, प्रत्येकाला आपले घर सोडून, राजवैभव सोडून गुरुच्या आश्रमात जावे लागायचे. तिथे जमीन सारवण्यापासून, जंगलातून लाकडे गोळा करण्यापासून ते वेद उपनिषदे आणि अस्त्रविद्येचे शिक्षण घ्यावे लागायचे. ही गुरुकुल पद्धती माणसाला केवळ साक्षर बनवत नव्हती, तर त्याला संस्कारी आणि प्रगल्भ बनवत होती. चला आपण या गुरुकुलाच्या अशा काही कथा पाहूया ज्या आजही आपल्या डोळ्यात अंजन घालतात. जेव्हा आपण गुरु शिष्य परंपरेचा विचार करतो, तेव्हा द्वापार युगातील सर्वात सुंदर आणि पवित्र उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येते. ते म्हणजे भगवान श्री कृष्ण, सुदामा आणि त्यांचे गुरु महर्षी सांदीपनी. श्रोते हो, विचार करा. भगवान श्रीकृष्ण हे स्वतः विष्णूचे अवतार होते. ते सर्वज्ञ होते, सर्व शक्तिमान होते. ते स्वतः जगाचे पाठीराखे होते. तरीही जेव्हा त्यांनी मानवी शरीरात जन्म घेतला, तेव्हा त्यांनी मानवी मर्यादांचे पालन केले. ते अवंतिकापूर, आजचे उज्जैनी येथील महर्षी सांदीपनी यांच्या आश्रमात शिकायला गेले. एका बाजूला द्वारकेचा होणारा राजा श्रीकृष्ण आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत दरिद्री गरीब ब्राह्मण पुत्र सुदामा. परंतु सांदीपनी ऋषींच्या आश्रमात कोणताही भेदभाव नव्हता. दोघेही एकाच चटईवर झोपायचे, दोघेही मिळून आश्रमाची कामे करायचे. असे म्हटले जाते की श्रीकृष्णाने सांदीपनी ऋषींच्या आश्रमात अवघ्या 64 दिवसात 64 कला आणि 14 विद्या आत्मसात केल्या. एकदा गुरुमाता सुमुखी देवी यांनी श्रीकृष्ण आणि सुदामाला जंगलात लाकडं गोळा करायला पाठविले. अचानक तिथे मुसळधार पाऊस झाला. थंडीने दोघेही कापू लागले. गुरुमातांनी दोघांना खाण्यासाठी थोडे फुटाणे दिले होते. सुदामाने थंडीच्या भरात श्रीकृष्णाला न सांगता ते फुटाणे स्वतः खाल्ले. पुढे जेव्हा श्रीकृष्णाने सुदामाच्या दारिद्र्याचा नाश केला, तेव्हा ती मैत्री या गुरुकुलातच विनली गेली होती. या उदाहरणातून आपल्याला हे शिकायला मिळते की ज्ञान मिळवण्यासाठी माणसाला आपला अहंकार, आपला पैसा, आपली सत्ता गुरूंच्या चरणाशी गळवून टाकावी लागते. जोपर्यंत तुम्ही रिकामे होत नाही, तोपर्यंत गुरु तुमच्या ज्ञानात भर करू शकत नाही. इतिहासातील सर्वात चर्चित आणि धनुर्विद्येचे सर्वोच्च शिखर गाठणारी जोडी म्हणजे आचार्य द्रोणाचार्य आणि पांडवपुत्र अर्जुन. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरु होते. त्यांच्याकडे 100 कौरव आणि 5 पांडव शिकत होते. दुर्योधन अत्यंत ताकदवान होता, भीम गदायुद्धात निपुण होता, युधिष्ठिर धर्माचा जाणकार होता, पण द्रोणाचार्यांचे अर्जुनावर विशेष प्रेम होते. दुर्योधन नेहमी तक्रार करायचा की गुरुदेव अर्जुनाला जास्त महत्व देतात. द्रोणाचार्यांनी एका परीक्षेच्या माध्यमातून दुर्योधनाला उत्तर दिले. त्यांनी झाडावर एक लाकडी पक्षी ठेवला. त्यांनी सर्व शिष्यांना एकामागून एक बोलावले. आधी युधिष्ठिराला द्रोणाचार्यांनी विचारले, तुला काय दिसत आहे? युधिष्ठिर म्हणाला, गुरुदेव मला तुम्ही दिसत आहात, झाड दिसत आहे, आकाश दिसत आहे. द्रोणाचार्यांनी त्याला बाजूला केले. मग दुर्योधनाला, तो म्हणाला, मला झाडावरील फळे आणि पक्षी दिसत आहेत. त्यालाही बाजूला केले. शेवटी अर्जुनाला. द्रोणाचार्यांनी तोच प्रश्न अर्जुनाला विचारला. अर्जुन म्हणाला, गुरुदेव मला तुम्ही दिसत नाही आहात, झाड दिसत नाही, फांदीही दिसत नाही, मला फक्त आणि फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत आहे. द्रोणाचार्यांनी आज्ञा दिली, बाण सोड, आणि बाण थेट पक्षाच्या डोळ्यात घुसला. हा प्रसंग आपल्याला एकाग्रता शिकवतो. गुरुने दिलेले ज्ञान आत्मसात करण्यासाठी शिष्याकडे अर्जुनासारखी दृष्टी असावी लागते. अर्जुन रात्रीच्या अंधारातही सराव करायचा. एकदा रात्री दिवा विजला, तरीही त्याचा हात मुखाकडे जेवणाचा घास अचूक घेऊन जात होता. अर्जुनाने विचार केला, जर अंधारात हात तोंडात जाऊ शकतो तर अंधारात बाण लक्ष्य का शोधू शकत नाही? त्याने त्या रात्रीच्या अंधारात बाण मारण्याचा सराव केला. शिष्याची ही कठोर मेहनत पाहून द्रोणाचार्यांनी त्याला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवण्याचे वरदान दिले. पण श्रोते हो, द्रोणाचार्यांच्या कथेला आणखी एक बाजू आहे जी अत्यंत भावुक आणि विचार करायला लावणारी आहे. ती म्हणजे भिल्लपुत्र एकलव्याची कथा. एकलव्य हा जंगलातील निषाद राजाचा मुलगा होता. त्याला द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या शिकायची होती, पण त्या काळातील राजकीय मर्यादांमुळे द्रोणाचार्यांनी त्याला राजपुत्र नसल्याचे कारण देऊन शिक्षण देण्यास नकार दिला. एक सामान्य मुलगा असता तर तो निराश झाला असता, त्याने नशिबाला दोष दिला असता किंवा गुरूंचा द्वेष केला असता. पण एकलव्यांची गुरूंवरील श्रद्धा सामान्य नव्हती. त्याने जंगलात द्रोणाचार्यांचा मातीचा हुबेहूब पुतळा बनवला. त्या पुतळ्यालाच प्रत्यक्ष गुरु मानून रोज सकाळी त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्याने सराव सुरू केला. त्याची साधना, त्याची निष्ठा आणि त्याची गुरुवरील भक्ती इतकी अतांग होती की तो प्रत्यक्ष अर्जुनापेक्षाही वेगवान आणि अचूकतेने बाण चालवू लागला. एकदा एक कुत्रा पांडवांच्या आणि द्रोणाचार्यांच्या समोर भुंकत येत होता. अचानक त्याचे भुंकणे बंद झाले. पाहिले तर काय, कुत्र्याला कोणतीही इजा न करता त्याचे तोंड बाणांनी अशा रीतीने बंद केले होते की तो भुंकू शकत नव्हता. ही केवळ शब्दवेदी विद्या असणाऱ्यालाच शक्य होते. द्रोणाचार्यांनी विचारले, तुझा गुरु कोण? एकलव्याने त्यांना आपल्या मातीच्या पुतळ्याकडे नेले. द्रोणाचार्यांनी पाहिले की एकलव्य अर्जुनापेक्षा श्रेष्ठ झाला आहे आणि त्यांनी अर्जुनाला जगातील सर्वश्रेष्ठ बनवण्याचे वचन दिले होते. पण एकलव्य आपल्याला शिकवतो की जर तुमची शिकण्याची जिद्द प्रामाणिक असेल तर प्रत्यक्ष गुरु समोर नसला तरी केवळ गुरु तत्वावर श्रद्धा ठेवून तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकता. आपण प्राचीन काळाकडून जेव्हा बौद्ध परंपरेकडे वळतो तेव्हा तथागत गौतम बुद्ध हे एक महान गुरूंच्या रूपात आपल्या समोर उभे राहतात. बुद्धांनी जगाला शांतता आणि करुणेचा संदेश दिला. त्यांच्या संघात राजेही होते आणि गरीब मजूरही होते. बुद्धांचा सर्वात लाडका आणि जवळचा शिष्य होता आनंद. आनंदाने बुद्धांची 25 वर्षे सावलीसारखी सेवा केली. एकदा एका प्रवासादरम्यान बुद्धांना खूप तहान लागली. त्याने आनंदाला जवळच्या एका ओढ्यातून पाणी आणायला सांगितले. आनंद तिथे गेला, पण नुकतेच तिथून काही बैलगाड्या गेल्या असल्यामुळे ओढ्याचे पाणी अतिशय गढूळ, चिकलमय आणि पाने तरंगणारे झाले होते. आनंद विचार करून परत आला की हे पाणी पिण्यायोग्य नाही. तो बुद्धांना म्हणाला, भगवंत पाणी खूप घाण आहे, आपण पुढे जाऊया, तिथे दुसरी नदी आहे. पण बुद्धांनी स्मितहास्य केले आणि सांगितले, नाही आनंदा, तू परत जा आणि त्याच ओढ्याचे पाणी घेऊन ये. आनंद नाईलाजाने परत गेला. बुद्धांनी त्याला सांगितले होते, पाणी घाण असेल तर त्यात हात घालू नकोस, फक्त तिथे शांत बसून राहा. आनंद तिथे गेला आणि शांत बसून राहिला. काही वेळातच चमत्कार झाला. तरंगणारा पालापाचोळा वाहून गेला. माती आणि चिखल ओढ्याच्या तळाशी खाली बसला आणि पाणी अगदी आरशासारखे स्वच्छ झाले. आनंदने ते निर्मळ पाणी आणून बुद्धांना दिले. बुद्धांनी पाण्याकडे पाहिले आणि आनंदाला सांगितले, आनंदा, आज निसर्गाने तुला जीवनाचा सर्वात मोठा धडा दिला आहे. आपले मनही या ओढ्यासारखेच असते. जेव्हा जीवनात संकटे, अपयश आणि क्रोध येतो तेव्हा मन गढूळ होते. अशा वेळी माणूस अस्वस्थ होतो आणि चुकीचे निर्णय घेतो. पण जर तू मनाला जास्त न ढवळता काही काळ शांत बसलास तर विचारांचा चिखल आपोआप खाली बसेल आणि तुला तुझा रस्ता स्पष्ट दिसेल. गुरुची हीच ताकद असते ते छोट्या छोट्या गोष्टींमधून शिष्याला जगण्याचे अंतिम सत्य समजावून सांगतात. बुद्धांनी केवळ आनंदालाच नाही तर 999 लोकांची हत्या करणाऱ्या क्रूर डाकू अंगुलीमाल यालाही आपल्या शांततेने बदलून आपला शिष्य बनवले होते. गुरु माणसातील वाईट गुणांचा नाश करतो, माणसाचा नाही, हे बुद्धांनी दाखवून दिले. बौद्ध परंपरेसोबतच जैन परंपरेतील 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जीवनातील एक अत्यंत प्रेरणादायी प्रसंग गुरु शिष्य नात्याची व्याख्या स्पष्ट करतो. महावीरांचे प्रथम आणि मुख्य शिष्य होते इंद्रभूती गौतम. इंद्रभूती गौतम हा अत्यंत प्रकांड पंडित होता. त्याला चार वेद उपनिषेदे तोंडपाठ होती. त्याला आपल्या ज्ञानाचा खूप अहंकार झाला होता. जेव्हा त्याला समजले की वर्धमान महावीर नावाचे एक संन्याशी संपूर्ण प्रांतात अहिंसेचा प्रचार करत आहेत आणि हजारो लोक त्यांचे शिष्य बनत आहेत, तेव्हा इंद्रभूतीचा अहंकार जागा झाला. तो महावीरांना वादविवादात हरवण्यासाठी त्यांच्या धर्मसभेत गेला. इंद्रभूती जेव्हा महावीरांच्या समोर पोहोचला तेव्हा महावीरांनी अत्यंत शांत आणि करुणामय आवाजात त्याचे नाव घेऊन स्वागत केले. या गौतम, तुमचे स्वागत आहे. इंद्रभूती आश्चर्यचकित झाला. महावीरांनी पुढे जाऊन सांगितले, गौतम, तुमच्या मनात आत्म्याविषयी, कर्माविषयी आणि मोक्षाविषयी जे कठीण प्रश्न चालू आहेत त्याचे उत्तर असे आहे. इंद्रभूती थक्क झाला. त्याने अजून एकही शब्द उच्चारला नव्हता. तरीही महावीरांनी त्यांच्या मनातील शंका ओळखल्या होत्या आणि त्याची अचूक उत्तरे दिली होती. महावीरांचे ते संपूर्ण अथांग ज्ञान, त्यांचा चेहरा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचा निरहंकारी स्वभाव पाहून इंद्रभूतीचा संपूर्ण अहंकार एका क्षणात विरघळून गेला. तो महावीरांच्या पाया पडला आणि त्यांचा पहिला शिष्य बनला. इंद्रभूती गौतम हे उदाहरण आपल्याला शिकवते की जोपर्यंत शिष्याच्या मनातून मी मोठा आहे, मला सर्व समजते हा अहंकार संपत नाही, तोपर्यंत खऱ्या ज्ञानाचा प्रकाश आत प्रवेश करू शकत नाही. महावीरांनी इंद्रभूतीचा अहंकार संपवून त्याला खऱ्या अर्थाने ज्ञानी बनवले. आता आपण अध्यात्माकडून वळूया इतिहास आणि राजकारणाकडे. इतिहास केवळ तलवारीने बदलत नाही तर तो गुरुच्या विचाराने बदलतो. याचे जगातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य. मगध साम्राज्याचा क्रूर, विलाशी आणि अन्यायी राजा धनानंद याने जेव्हा महाविद्वान आचार्य चाणक्यांचा त्यांच्या गरिबीवरून आणि रूपावरून अपमान केला, त्यांना दरबारातून हकलवून दिले, तेव्हा चाणक्यांनी भर दरबारात आपली शेंडी सोडून प्रतिज्ञा केली, जोपर्यंत या अन्यायी नंदवंशाचा समूळ नाश करत नाही तोपर्यंत ही शेंडी बांधणार नाही. आता विचार करा, एका बाजूला संपूर्ण भारतावर राज्य करणारे बलाढ्य मगध साम्राज्य ज्यांच्याकडे लाखांचे सैन्य होते आणि दुसऱ्या बाजूला एक साधा गरीब ब्राह्मण. चाणक्यांनी कोणताही राजा शोधला नाही तर त्यांनी रस्त्यावर राजकिलम नावाचा खेळ खेळणाऱ्या एका सामान्य गरिबीत वाढलेल्या मुलाला चंद्रगुप्ताला निवडले. चाणक्यांनी चंद्रगुप्ताला आपल्यासोबत तक्षशिला विद्यापीठात आणले. त्याला केवळ शस्त्र चालवायला शिकवले नाही तर त्याला अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण आणि कूटनीतीचे ज्ञान दिले. चाणक्यांची अपाट बुद्धिमत्ता आणि चंद्रगुप्ताचे अथांग शौर्य जेव्हा एकत्र आले तेव्हा भारताच्या भूमीवर अखंड मौर्य साम्राज्याची स्थापना झाली आणि परकीय आक्रमण अलेक्झांडरच्या सैन्याला भारताच्या सीमेवरून मागे जावे लागले. एका योग्य गुरुचे मार्गदर्शन एका सामान्य मुलाला देशाचा सम्राट बनवू शकते याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. आता आपण महाराष्ट्राच्या पावन भूमीचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवरायांच्या पहिल्या गुरु, त्यांच्या माता स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, ज्यांनी शिवरायांमध्ये संस्कारांचे बीज रोवले आणि पुढे जाऊन स्वराज्य स्थापनेच्या कठीण प्रसंगात शिवरायांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. गुरु आणि शिवरायांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. श्रोते हो, हा गुरु शिष्य परंपरेचा प्रवाह केवळ प्राचीन काळापुरताच मर्यादित नाही तर आधुनिक काळातही याचे अनेक आदर्श आपल्या समोर आहेत. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण जगाला भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून देणारी अद्भुत जोडी म्हणजे स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. तरुण वयात नरेंद्र हा अत्यंत बुद्धिवादी आणि तर्कशुद्ध विचार करणारा होता. तो प्रत्येकाला विचारायचा, तुम्ही देव पाहिला आहे का? त्याला सगळ्यांनी नकार दिला. पण जेव्हा तो रामकृष्ण परमहंसांना भेटला तेव्हा परमहंसांनी शांतपणे उत्तर दिले, हो, मी देव पाहिला आहे, जसा मी तुला पाहत आहे. त्यापेक्षाही अधिक स्पष्टपणे रामकृष्णांच्या या निखळ प्रेमाने आणि आध्यात्मिक शक्तीने नरेंद्रचे स्वामी विवेकानंद बनवले. विवेकानंद नेहमी म्हणायचे, माझ्यात जे काही चांगले आहे ते सर्व माझ्या गुरूंचे आहे. यानंतर विज्ञान क्षेत्रात आपल्या सर्वांचे लाडके माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि त्यांचे गुरु डॉक्टर विक्रम साराभाई. कलाम साहेब नेहमी सांगायचे की जेव्हा ते इस्रोमध्ये एका उपग्रहाच्या प्रक्षेपणात अपयशी ठरले होते तेव्हा विक्रम साराभाईंनी सर्व टीका स्वतःवर घेतली आणि जेव्हा ते यशस्वी झाले तेव्हा संपूर्ण श्रेय कलाम आणि त्यांच्या टीमला दिले. अपयशाच्या अंधारातून यशाचा प्रकाश कसा शोधावा हे गुरूंकडूनच शिकता येते. त्यानंतर क्रीडा क्षेत्रात आपण पाहिले तर क्रिकेटचा देव मानला गेलेला सचिन तेंडुलकर आणि त्याचे गुरु रमाकांत आचरेकर सर. सचिन जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांवर शतके करत होता संपूर्ण जग त्याच्या पायाशी लीन झाले होते, तरीही सचिन प्रत्येक मोठ्या सामन्यानंतर आचरेकर सरांना फोन करून आशीर्वाद घ्यायला विसरत नव्हता. सरांनी दिलेली शिस्त आणि संस्कार सचिनने कधीच सोडले नाहीत. श्रोते हो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. आज आपल्याकडे गुगल आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, इंटरनेटवर माहितीचा महापूर आहे. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, गुगल आपल्याला माहिती देऊ शकतं पण जीवनाचे संस्कार आणि ज्ञान फक्त गुरुच देऊ शकतात. आपल्या आयुष्यातील पहिले गुरु हे आपले आई वडील असतात, जे आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात. त्यानंतर आपले शिक्षक आपल्याला समाजात ताटमानेने जगायला शिकवतात. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे की आपल्या गुरूंच्या कष्टाचा आपण आदर करू, त्यांच्या विचारांवर चालून एक चांगला माणूस बनू. शेवटी गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करताना मी एवढेच म्हणेन, नाही रिकामा जात कोणाचा गुरुचरणी हा भाव, नाही रिकामा जात कोणाचा गुरुचरणी हा भाव, गुरुपायाशी लीन होता भेटे प्रत्यक्ष देव, गुरुपायाशी लीन होता भेटे प्रत्यक्ष देव. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधुनी 90.4 FM वरती ऐकत होतो. सुवर्णा पाटील यांना आपण ऐकलं, ज्या राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीच्या RCU स्टुडंट आहेत. आणि हा कार्यक्रम आपण राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी आणि केली वेणुधुनी यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत ऐकत आहोत. गुरूंच्या आशीर्वादाने जीवन समृद्ध होते आणि ज्ञानाचा प्रकाश सदैव आपल्या वाटचालीला दिशा देत राहतो. आणि असेच आमचे नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून इन रहा केली वेणुधुनी 90.4 FM वरती. नमस्कार.

0: दिल्ली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: ಕೆಎಲ್ಇ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ ಕೆಎಲ್ಇ ಸಂಗೀತ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಪ್ರಸ್ತುತಪಡಿಸುತ್ತಿದೆ ಸಮೂಹ ಗಾಯನ ಸ್ಪರ್ಧೆ. ಪ್ರೌಢಶಾಲೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ದೇಶಭಕ್ತಿ ಗೀತೆಗಳು ಮತ್ತು ಪದವಿ ಪೂರ್ವ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗಾಗಿ ಜನಪದ ಗೀತೆಗಳು. ಮಂಗಳವಾರ ದಿನಾಂಕ 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ ಕೆಎಲ್ಇ ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater ಹಾಲ್, ಜೆಎನ್ಎಂಸಿ ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक आयव्हीएफ सुविधांसोबत सुसज्ज सेंटर ओपीडी साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष ओपीडी, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, ओपीडी नंबर 97, शरावती, सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 2473777, एक्सटेन्शन 1530.

0: Seasons change, but your brilliance is timeless. P&G brings you the exclusive change of season offer.
1: Now get an incredible discount of 10,000 rupees per carat on the purchase of stunning diamond jewelry. Also enjoy up to 20% off on making charges of gold jewelry and a flat 20% off on making of silver.
0: Offer valid till 31st July 2026. Hurry, visit to Mrs. Purushottam Narayan Gadgil, Seraph and Dwellers today. Terms and conditions apply.
2: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467 993

केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
1: सीझन्स चेंज बघ.

0: 11 ಆಗಸ್ಟ್ 2026 ಸಮಯ 9 ಗಂಟೆಗೆ. ಸ್ಥಳ KLE ಕನ್ವೆನ್ಷನ್ ಸೆಂಟರ್, 300-seater ಹಾಲ್, JNMC ಕ್ಯಾಂಪಸ್, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9886103520 ಹಾಗೂ 9916467993.
1: बेळगावचा नवा माणाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेले आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर 9वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि संस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची.

0: KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: केली विश्वविद्यालयाच्या केली स्कूल ऑफ म्युझिक कडून सादर होत आहे समूह गायन स्पर्धा, ज्यामध्ये हायस्कूल आणि प्री युनिव्हर्सिटी पार्टिसिपेट करू शकतात. हायस्कूल साठी पॅट्रियोटिक सॉंग्स आणि प्री युनिव्हर्सिटी साठी फोक सॉंग्स. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून. स्थळ आहे केली कन्व्हेन्शन सेंटर, 300 सीटर हॉल, JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. अधिक माहितीसाठी संपर्क करा 9886103520 आणि 9916467993. आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू. गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्काराची शिदोरी आणि जीवनाला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक. अशा आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. केल वेणुधोनी 90.4 FM वतीने आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. चला या विशेष कार्यक्रमातून गुरूंच्या महिमेचा गौरव करूया. आणि या कार्यक्रमाअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत सुवर्णा पाटील यांना, ज्या राणी चेन्नम्मा युनिव्हर्सिटीच्या PhD स्टुडंट आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते, तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू.
1: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार श्रोते हो, मी सुवर्णा पाटील, संशोधक विद्यार्थिनी, मराठी विभाग, कित्तूर राणी चेन्नम्मा विद्यापीठ. सर्वप्रथम माझ्या सर्व गुरूंना आदरपूर्वक नमस्कार करते. आज आषाढ शुद्ध पौर्णिमा. संपूर्ण भारतभूमीत आणि जिथे जिथे भारतीय संस्कृतीचे संस्कार पोचले आहेत त्या संपूर्ण विश्वात आजचा दिवस अत्यंत पवित्र आणि मंगलमयी सण म्हणून साजरा केला जात आहे. तो सण म्हणजे गुरुपौर्णिमा. आजच्या या पावन प्रसंगी मी सर्वप्रथम जगातील सर्व ज्ञानदात्यांना, ऋषी मुनींना, आपल्या माता पितांना आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवला त्या सर्व मार्गदर्शकांच्या चरणी नतमस्तक होते व एक छोटीशी कविता त्यांच्याकरिता मी लिहिलेली सादर करते. मनाच्या कोऱ्या पाठीवर ज्यांनी अद्य अक्षरे गिरवली, मनाच्या कोऱ्या पाठीवर ज्यांनी अद्य अक्षरे गिरविली, अज्ञानाच्या अंधारात ज्यांनी ज्ञानाची ज्योत लावली, अज्ञानाच्या अंधारात ज्यांनी ज्ञानाची ज्योत लावली. आई वडिलांनंतर ज्यांनी दिला जगण्याचा दृष्टिकोन, आई वडिलांनंतर ज्यांनी दिला जगण्याचा दृष्टिकोन, त्या गुरुविना या जगी आपले अस्तित्व समजावतो दुसरे कोण, त्या गुरुविना या जगी आपले अस्तित्व समजावतो दुसरे कोण. नेत्रांमधील संभ्रम ओळखून देतात ज्ञानाचे अंजन, नेत्रांमधील संभ्रम ओळखून देतात ज्ञानाचे अंजन, विचारांना दिशा देऊन करीती बुद्धीचे रंजन, विचारांना दिशा देऊन करीती बुद्धीचे रंजन. कधी कठोर शिस्तीचा मारा तर कधी मायेची सावली, कधी कठोर शिस्तीचा मारा तर कधी मायेची सावली, शिष्यासाठी गुरुजनू विठू माऊली, शिष्यासाठी गुरुजनू विठू माऊली. कठीण प्रसंगी शिकवंजांची ढाल बनून धावून येते, कठीण प्रसंगी शिकवंजांची ढाल बनून धावून येते, संकटांच्या वादळातही मग नौका पार जाते, संकटांच्या वादळातही मग नौका पार जाते. गुरुची प्रत्येक थाप पाठीवर नवे बळ देऊन जाते, गुरुची प्रत्येक थाप पाठीवर नवे बळ देऊन जाते, म्हणूनच तर गुरु शिष्याचे नाते सर्वात श्रेष्ठ राहते, म्हणूनच तर गुरु शिष्याचे नाते सर्वात श्रेष्ठ राहते. श्रोते हो, जगातील अनेक संस्कृतींचा उदय झाला आणि त्या काळाच्या ओघात नष्ट झाल्या. आज या केवळ पुस्तकात उरल्या आहेत, परंतु हजारो वर्षांची आक्रमणे, संकटे आणि राजकीय उलथापालथ होऊनही आपली भारतीय संस्कृती आज जगाच्या पाठीवर ताठ मानेने उभी आहे. या मागचे सर्वात मोठे कारण कोणते माहित आहे? ते कारण म्हणजे आपली गुरु शिष्य परंपरा. ही परंपरा म्हणजे आपली जीवनवाहिनी आहे. आपल्या देशात ज्ञान कधी पुस्तकात कोंडून राहिले नाही, तर ते गुरुच्या मुखातून शिष्याच्या हृदयात प्रवाहित होत राहिले. गुरु हा शब्द जगातील सर्वात वजनदार शब्द आहे. गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश. जो माणसाला अज्ञानाच्या, मोहाच्या आणि नैराश्याच्या अंधारातून खेचून प्रकाशाच्या वाटेवर आणून सोडतो त्याला गुरु म्हणतात. आज आपण केवळ या सणाचे महत्व पाहणार नाही आहोत, तर भारतीय इतिहासाचे आणि अध्यात्माचे ते

0: सुवर्णपान उलटणार आहोत ज्यामध्ये गुरु शिष्याच्या अशा काही अजरामर कथा दडल्या आहेत ज्यांनी या जगाला जगण्याचा नवा अर्थ दिला आहे. गुरु पौर्णिमेला आपण व्यास पौर्णिमा म्हणतो. आजच्या दिवसाचे महत्व समजून घेण्यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे जावे लागेल. आजचा दिवस हा महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस आहे. महर्षी वेदव्यास हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर ते ज्ञानाचे चालते बोलते विद्यापीठ होते. त्यांनी मानवी इतिहासातील सर्वात मोठे महाकाव्य महाभारत लिहिले. त्यांनी वेदांचे चार भाग केले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. म्हणूनच त्यांना वेदव्यास असे म्हटले गेले. त्यांनी 18 पुराणांची रचना केली, उपनिषेदांचे संकलन केले. विचार करा, ज्या व्यक्तीने मानवी जीवनाचा, मानवी स्वभावाचा, राजकारणाचा आणि धर्माचा इतका सखोल अभ्यास केला त्या महर्षी व्यासांना आपण जगद्गुरु मानतो. असे म्हटले जाते की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, म्हणजेच या जगातील सर्व ज्ञान हे व्यासांच्या उष्ट्या पात्रातून आलेले आहे. जगातील कोणताही असा विषय नाही जो महाभारतात आलेला नाही आणि जो महाभारतात नाही तो जगात कुठेही नाही. अशा या महाज्ञान सूर्याची कृतज्ञता म्हणून आपण हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा करतो. प्राचीन काळी भारतात गुरुकुल पद्धती होती. राजे असो वा रंक, प्रत्येकाला आपले घर सोडून, राजवैभव सोडून गुरुच्या आश्रमात जावे लागायचे. तिथे जमीन सारवण्यापासून, जंगलातून लाकडे गोळा करण्यापासून ते वेद उपनिषेदे आणि अस्त्रविद्येचे शिक्षण घ्यावे लागायचे. ही गुरुकुल पद्धती माणसाला केवळ साक्षर बनवत नव्हती तर त्याला संस्कारी आणि प्रगल्भ बनवत होती. चला आपण या गुरुकुलाच्या अशा काही कथा पाहूया ज्या आजही आपल्या डोळ्यात अंजन घालतात. जेव्हा आपण गुरु शिष्य परंपरेचा विचार करतो तेव्हा द्वापर युगातील सर्वात सुंदर आणि पवित्र उदाहरण आपल्या डोळ्यासमोर येते. ते म्हणजे भगवान श्री कृष्ण, सुदामा आणि त्यांचे गुरु महर्षी सांदीपनी. श्रोते हो, विचार करा, भगवान श्रीकृष्ण हे स्वतः विष्णूचे अवतार होते. ते सर्वज्ञ होते, सर्व शक्तिमान होते. ते स्वतः जगाचे पाठीराखे होते. तरीही जेव्हा त्यांनी मानवी शरीरात जन्म घेतला तेव्हा त्यांनी मानवी मर्यादांचे पालन केले. ते अवंतिकापूर, आजचे उज्जैनी येथील महर्षी सांदीपनी यांच्या आश्रमात शिकायला गेले. एका बाजूला द्वारकेचा होणारा राजा श्रीकृष्ण आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत दरिद्री गरीब ब्राह्मण पुत्र सुदामा. परंतु सांदीपनी ऋषींच्या आश्रमात कोणताही भेदभाव नव्हता. दोघेही एकाच चटईवर झोपायचे, दोघेही मिळून आश्रमाची कामे करायचे. असे म्हटले जाते की श्रीकृष्णाने सांदीपनी ऋषींच्या आश्रमात अवघ्या 64 दिवसात 64 कला आणि 14 विद्या आत्मसात केल्या. एकदा गुरुमाता सुमुखी देवी यांनी श्रीकृष्ण आणि सुदामाला जंगलात लाकडं गोळा करायला पाठविले. अचानक तिथे मुसळधार पाऊस झाला. थंडीने दोघेही कापू लागले. गुरुमातांनी दोघांना खाण्यासाठी थोडे फुटाणे दिले होते. सुदामाने थंडीच्या भरात श्रीकृष्णाला न सांगता ते फुटाणे स्वतः खाल्ले. पुढे जेव्हा श्रीकृष्णाने सुदामाच्या दारिद्र्याचा नाश केला तेव्हा ती मैत्री या गुरुकुलातच विनली गेली होती. या उदाहरणातून आपल्याला हे शिकायला मिळते की ज्ञान मिळवण्यासाठी माणसाला आपला अहंकार, आपला पैसा, आपली सत्ता गुरूंच्या चरणाशी गळवून टाकावी लागते. जोपर्यंत तुम्ही रिकामे होत नाही तोपर्यंत गुरु तुमच्या ज्ञानात भर करू शकत नाही. इतिहासातील सर्वात चर्चित आणि धनुर्विद्येचे सर्वोच्च शिखर गाठणारी जोडी म्हणजे आचार्य द्रोणाचार्य आणि पांडवपुत्र अर्जुन. द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरु होते. त्यांच्याकडे 100 कौरव आणि 5 पांडव शिकत होते. दुर्योधन अत्यंत ताकदवान होता, भीम गदायुद्धात निपुण होता, युधिष्ठिर धर्माचा जाणकार होता, पण द्रोणाचार्यांचे अर्जुनावर विशेष प्रेम होते. दुर्योधन नेहमी तक्रार करायचा की गुरुदेव अर्जुनाला जास्त महत्व देतात. द्रोणाचार्यांनी एका परीक्षेच्या माध्यमातून दुर्योधनाला उत्तर दिले. त्यांनी झाडावर एक लाकडी पक्षी ठेवला. त्यांनी सर्व शिष्यांना एकामागून एक बोलावले. आधी युधिष्ठिराला द्रोणाचार्यांनी विचारले, तुला काय दिसत आहे? युधिष्ठिर म्हणाला, गुरुदेव मला तुम्ही दिसत आहात, झाड दिसत आहे, आकाश दिसत आहे. द्रोणाचार्यांनी त्याने त्याला बाजूला केले। मग दुर्योधनाला, तो म्हणाला, मला झाडावरील फळे आणि पक्षी दिसत आहेत, त्यालाही बाजूला केले। शेवटी अर्जुनाला, द्रोणाचार्यांनी तोच प्रश्न अर्जुनाला विचारला। अर्जुन म्हणाला, गुरुदेव मला तुम्ही दिसत नाही आहात, झाड दिसत नाही, फांदीही दिसत नाही, मला फक्त आणि फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत आहे। द्रोणाचार्यांनी आज्ञा दिली, बाण सोड, आणि बाण थेट पक्षाच्या डोळ्यात घुसला। हा प्रसंग आपल्याला एकाग्रता शिकवतो। गुरुने दिलेले ज्ञान आत्मसात करण्यासाठी शिष्याकडे अर्जुनासारखी दृष्टी असावी लागते। अर्जुन रात्रीच्या अंधारातही सराव करायचा। एकदा रात्री दिवा विझला तरीही त्याचा हात मुखाकडे जेवणाचा घास अचूक घेऊन जात होता। अर्जुनाने विचार केला, जर अंधारात हात तोंडात जाऊ शकतो तर अंधारात बाण लक्ष का शोधू शकत नाही। त्याने त्या रात्रीच्या अंधारात बाण मारण्याचा सराव केला। शिष्याची ही कठोर मेहनत पाहून द्रोणाचार्यांनी त्याला जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवण्याचे वरदान दिले। पण श्रोते हो, द्रोणाचार्यांच्या कथेला आणखी एक बाजू आहे जी अत्यंत भावुक आणि विचार करायला लावणारी आहे, ती म्हणजे भिल्लपुत्र एकलव्याची कथा। एकलव्य हा जंगलातील निषाद राजाचा मुलगा होता। त्याला द्रोणाचार्यांकडून धनुर्विद्या शिकायची होती, पण त्या काळातील राजकीय मर्यादांमुळे द्रोणाचार्यांनी त्याला राजपुत्र नसल्याचे कारण देऊन शिक्षण देण्यास नकार दिला। एक सामान्य मुलगा असता तर तो निराश झाला असता, त्याने नशिबाला दोष दिला असता किंवा गुरूंचा द्वेष केला असता। पण एकलव्यांची गुरूंवरील श्रद्धा सामान्य नव्हती। त्याने जंगलात द्रोणाचार्यांचा मातीचा हुबेहूब पुतळा बनवला। त्या पुतळ्यालाच प्रत्यक्ष गुरु मानून रोज सकाळी त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्याने सराव सुरू केला। त्याची साधना, त्याची निष्ठा आणि त्याची गुरुवरील भक्ती इतकी अतांग होती की तो प्रत्यक्ष अर्जुनापेक्षाही वेगवान आणि अचूकतेने बाण चालवू लागला। एकदा एक कुत्रा पांडवांच्या आणि द्रोणाचार्यांच्या समोर भुंकत येत होता। अचानक त्याचे भुंकणे बंद झाले। पाहिले तर काय, कुत्र्याला कोणतीही इजा न करता त्याचे तोंड बाणांनी अशा रीतीने बंद केले होते की तो भुंकू शकत नव्हता। ही केवळ शब्दवेदी विद्या असणाऱ्यालाच शक्य होते। द्रोणाचार्यांनी विचारले, तुझा गुरु कोण? एकलव्याने त्यांना आपल्या मातीच्या पुतळ्याकडे नेले। द्रोणाचार्यांनी पाहिले की एकलव्य अर्जुनापेक्षा श्रेष्ठ झाला आहे आणि त्यांनी अर्जुनाला जगातील सर्वश्रेष्ठ बनवण्याचे वचन दिले होते। पण एकलव्य आपल्याला शिकवतो की जर तुमची शिकण्याची जिद्द प्रामाणिक असेल तर प्रत्यक्ष गुरु समोर नसला तरी केवळ गुरु तत्वावर श्रद्धा ठेवून तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकता। आपण प्राचीन काळाकडून जेव्हा बौद्ध परंपरेकडे वळतो तेव्हा तथागत गौतम बुद्ध हे एक महान गुरूंच्या रूपात आपल्या समोर उभे राहतात। बुद्धांनी जगाला शांतता आणि करुणेचा संदेश दिला। त्यांच्या संघात राजेही होते आणि गरीब मजूरही होते। बुद्धांचा सर्वात लाडका आणि जवळचा शिष्य होता आनंद। आनंदाने बुद्धांची 25 वर्षे सावलीसारखी सेवा केली। एकदा एका प्रवासादरम्यान बुद्धांना खूप तहान लागली। त्याने आनंदाला जवळच्या एका ओढ्यातून पाणी आणायला सांगितले। आनंद तिथे गेला, पण नुकतेच तिथून काही बैलगाड्या गेल्या असल्यामुळे ओढ्याचे पाणी अतिशय गढूळ, चिकलमय आणि पाने तरंगणारे झाले होते। आनंद विचार करून परत आला की हे पाणी पिण्यायोग्य नाही। तो बुद्धांना म्हणाला, भगवंत पाणी खूप घाण आहे, आपण पुढे जाऊया, तिथे दुसरी नदी आहे। पण बुद्धांनी स्मितहास्य केले आणि सांगितले, नाही आनंदा, तू परत जा आणि त्याच ओढ्याचे पाणी घेऊन ये। आनंद नाईलाजाने परत गेला। बुद्धांनी त्याला सांगितले होते, पाणी घाण असेल तर त्यात हात घालू नकोस, फक्त तिथे शांत बसून राहा। आनंद तिथे गेला आणि शांत बसून राहिला। काही वेळातच चमत्कार झाला, तरंगणारा पालापाचोळा वाहून गेला, माती आणि चिखल ओढ्याच्या तळाशी खाली बसला आणि पाणी अगदी आरशासारखे स्वच्छ झाले। आनंदने ते निर्मळ पाणी आणून बुद्धांना दिले। बुद्धांनी पाण्याकडे पाहिले आणि आनंदाला सांगितले, आनंदा, आज निसर्गाने तुला जीवनाचा सर्वात मोठा धडा दिला आहे. आपले मनही या ओढ्यासारखेच असते. जेव्हा जीवनात संकटे, अपयश आणि क्रोध येतो तेव्हा मन गडूळ होते. अशा वेळी माणूस अस्वस्थ होतो आणि चुकीचे निर्णय घेतो. पण जर तू मनाला जास्त न ढवळता काही काळ शांत बसलास तर विचारांचा चिखल आपोआप खाली बसेल आणि तुला तुझा रस्ता स्पष्ट दिसेल. गुरुची हीच ताकद असते. ते छोट्या छोट्या गोष्टींमधून शिष्याला जगण्याचे अंतिम सत्य समजावून सांगतात. बुद्धांनी केवळ आनंदालाच नाही तर 999 लोकांची हत्या करणाऱ्या क्रूरडाकू अंगुलीमाल यालाही आपल्या शांततेने बदलून आपला शिष्य बनवले होते. गुरु माणसातील वाईट गुणांचा नाश करतो, माणसाचा नाही, हे बुद्धांनी दाखवून दिले. बौद्ध परंपरेसोबतच जैन परंपरेतील 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जीवनातील एक अत्यंत प्रेरणादायी प्रसंग गुरु शिष्य नात्याची व्याख्या स्पष्ट करतो. महावीरांचे प्रथम आणि मुख्य शिष्य होते इंद्रभूती गौतम. इंद्रभूती गौतम हा अत्यंत प्रकांड पंडित होता. त्याला 4 वेद, उपनिषेदे तोंडपाठ होती. त्याला आपल्या ज्ञानाचा खूप अहंकार झाला होता. जेव्हा त्याला समजले की वर्धमान महावीर नावाचे एक संन्याशी संपूर्ण प्रांतात अहिंसेचा प्रचार करत आहेत आणि हजारो लोक त्यांचे शिष्य बनत आहेत, तेव्हा इंद्रभूतीचा अहंकार जागा झाला. तो महावीरांना वादविवादात हरवण्यासाठी त्यांच्या धर्मसभेत गेला. इंद्रभूती जेव्हा महावीरांच्या समोर पोहोचला तेव्हा महावीरांनी अत्यंत शांत आणि करुणामय आवाजात त्याचे नाव घेऊन स्वागत केले. या गौतम, तुमचे स्वागत आहे. इंद्रभूती आश्चर्यचकित झाला. महावीरांनी पुढे जाऊन सांगितले, गौतम, तुमच्या मनात आत्म्याविषयी, कर्माविषयी आणि मोक्षाविषयी जे कठीण प्रश्न चालू आहेत त्याचे उत्तर असे आहे. इंद्रभूती थक्क झाला. त्याने अजून एकही शब्द उच्चारला नव्हता. तरीही महावीरांनी त्यांच्या मनातील शंका ओळखल्या होत्या आणि त्याची अचूक उत्तरे दिली होती. महावीरांचे ते संपूर्ण अथांग ज्ञान, त्यांचा चेहरा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचा निरहंकारी स्वभाव पाहून इंद्रभूतीचा संपूर्ण अहंकार एका क्षणात विरघळून गेला. तो महावीरांच्या पाया पडला आणि त्यांचा पहिला शिष्य बनला. इंद्रभूती गौतम हे उदाहरण आपल्याला शिकवते की जोपर्यंत शिष्याच्या मनातून मी मोठा आहे, मला सर्व समजते हा अहंकार संपत नाही, तोपर्यंत खऱ्या ज्ञानाचा प्रकाश आत प्रवेश करू शकत नाही. महावीरांनी इंद्रभूतीचा अहंकार संपवून त्याला खऱ्या अर्थाने ज्ञानी बनवले. आता आपण अध्यात्माकडून वळूया इतिहास आणि राजकारणाकडे. इतिहास केवळ तलवारीने बदलत नाही तर तो गुरुच्या विचाराने बदलतो. याचे जगातील सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य. मगध साम्राज्याचा क्रूर, विलाशी आणि अन्यायी राजा धनानंद याने जेव्हा महाविद्वान आचार्य चाणक्यांचा त्यांच्या गरिबीवरून आणि रूपावरून अपमान केला, त्यांना दरबारातून हकलवून दिले, तेव्हा चाणक्यांनी भर दरबारात आपली शेंडी सोडून प्रतिज्ञा केली, जोपर्यंत या अन्यायी नंदवंशाचा समूळ नाश करत नाही तोपर्यंत ही शेंडी बांधणार नाही. आता विचार करा, एका बाजूला संपूर्ण भारतावर राज्य करणारे बलाढ्य मगध साम्राज्य ज्यांच्याकडे लाखांचे सैन्य होते आणि दुसऱ्या बाजूला एक साधा गरीब ब्राह्मण. चाणक्यांनी कोणताही राजा शोधला नाही तर त्यांनी रस्त्यावर राजकिलम नावाचा खेळ खेळणाऱ्या एका सामान्य गरिबीत वाढलेल्या मुलाला चंद्रगुप्ताला निवडले. चाणक्यांनी चंद्रगुप्ताला आपल्यासोबत तक्षशिला विद्यापीठात आणले. त्याला केवळ शस्त्र चालवायला शिकवले नाही तर त्याला अर्थशास्त्र, राजकारण, समाजकारण आणि कूटनीतीचे ज्ञान दिले. चाणक्यांची अपाट बुद्धिमत्ता आणि चंद्रगुप्ताचे अथांग शौर्य जेव्हा एकत्र आले तेव्हा भारताच्या भूमीवर अखंड मौर्य साम्राज्याची स्थापना झाली आणि परकीय आक्रमण अलेक्झांडरच्या सैन्याला भारताच्या सीमेवरून मागे जावे लागले. एका योग्य गुरुचे मार्गदर्शन एका सामान्य मुलाला देशाचा सम्राट बनवू शकते, याचे हे एक ज्वलंत उदाहरण आहे. आता आपण महाराष्ट्राच्या पावन भूमीचा विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवरायांच्या पहिल्या गुरु त्यांच्या माता स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, ज्यांनी शिवरायांमध्ये संस्कारांचे बीज रोवले आणि पुढे जाऊन स्वराज्य स्थापनेच्या कठीण प्रसंगात शिवरायांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. गुरु आणि शिवरायांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. श्रोते हो, हा गुरु शिष्य परंपरेचा प्रवाह केवळ प्राचीन काळापुरताच मर्यादित नाही तर आधुनिक काळातही याचे अनेक आदर्श आपल्या समोर आहेत. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण जगाला भारतीय तत्वज्ञानाची ओळख करून देणारी अद्भुत जोडी म्हणजे स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद. तरुण वयात नरेंद्र हा अत्यंत बुद्धिवादी आणि तर्कशुद्ध विचार करणारा होता. तो प्रत्येकाला विचारायचा, तुम्ही देव पाहिला आहे का? त्याला सगळ्यांनी नकार दिला. पण जेव्हा तो रामकृष्ण परमहंसांना भेटला तेव्हा परमहंसांनी शांतपणे उत्तर दिले, हो मी देव पाहिला आहे जसा मी तुला पाहत आहे. त्यापेक्षाही अधिक स्पष्टपणे रामकृष्णांच्या या निखळ प्रेमाने आणि आध्यात्मिक शक्तीने नरेंद्रचे स्वामी विवेकानंद बनवले. विवेकानंद नेहमी म्हणायचे, माझ्यात जे काही चांगले आहे ते सर्व माझ्या गुरूंचे आहे. यानंतर विज्ञान क्षेत्रात आपल्या सर्वांचे लाडके माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि त्यांचे गुरु डॉक्टर विक्रम साराभाई. कलाम साहेब नेहमी सांगायचे की जेव्हा ते इस्रोमध्ये एका उपग्रहाच्या प्रक्षेपणात अपयशी ठरले होते तेव्हा विक्रम साराभाईंनी सर्व टीका स्वतःवर घेतली आणि जेव्हा ते यशस्वी झाले तेव्हा संपूर्ण श्रेय कलाम आणि त्यांच्या टीमला दिले. अपयशाच्या अंधारातून यशाचा प्रकाश कसा शोधावा हे गुरूंकडूनच शिकता येते. त्यानंतर क्रीडा क्षेत्रात आपण पाहिले तर क्रिकेटचा देव मानला गेलेला सचिन तेंडुलकर आणि त्याचे गुरु रमाकांत आचरेकर सर. सचिन जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांवर शतके करत होता संपूर्ण जग त्याच्या पायाशी लीन झाले होते. तरीही सचिन प्रत्येक मोठ्या सामन्यानंतर आचरेकर सरांना फोन करून आशीर्वाद घ्यायला विसरत नव्हता. सरांनी दिलेली शिस्त आणि संस्कार सचिनने कधीच सोडले नाहीत. श्रोते हो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. आज आपल्याकडे गुगल आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, इंटरनेटवर माहितीचा महापूर आहे. परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, गुगल आपल्याला माहिती देऊ शकतं पण जीवनाचे संस्कार आणि ज्ञान फक्त गुरुच देऊ शकतात. आपल्या आयुष्यातील पहिले गुरु हे आपले आई वडील असतात जे आपल्याला बोट धरून चालायला शिकवतात. त्यानंतर आपले शिक्षक आपल्याला समाजात ताठमानेने जगायला शिकवतात. आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वांनी एक संकल्प केला पाहिजे की आपल्या गुरूंच्या कष्टाचा आपण आदर करू, त्यांच्या विचारांवर चालून एक चांगला माणूस बनू. शेवटी गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करताना मी एवढेच म्हणेन, नाही रिकामा जात कोणाचा गुरुचरणी हा भाव, नाही रिकामा जात कोणाचा गुरुचरणी हा भाव. गुरुपायाशी लीन होता भेटे प्रत्यक्ष देव, गुरुपायाशी लीन होता भेटे प्रत्यक्ष देव. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणुधोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. सुवर्णा पाटील यांना आपण ऐकलं, ज्या राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटीच्या RCU स्टुडंट आहेत. आणि हा कार्यक्रम आपण राणी चन्नम्मा युनिव्हर्सिटी आणि केली वेणुधोनी यांच्या सामंजस्य कराराअंतर्गत ऐकत आहोत. गुरूंच्या आशीर्वादाने जीवन समृद्ध होते आणि ज्ञानाचा प्रकाश सदैव आपल्या वाटचालीला दिशा देत राहतो. आणि असेच आमचे नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी ट्यून इन रहा केली वेणुधोनी 90.4 FM वरती. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: KLE शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777.
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।